नमस्कार. 233 1200 87 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय जनलावल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एआयआर. आयतार शुक्रार भारतीय सौर दीस 1900 1948 म्हळ्यारूच 10 जुलय 2026 सकाळची 5:56 जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आमी सुरवात करता. सुप्रभात.

0: मिथिले मध्ये येऊन पोहोचले. मिथिला अधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला आहे. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य
1: महर्षी वेदव्यास म्हणतात सत्य हे कटु असता पण त्याची मांडणी जर योग्य आणि गोड पद्धतीन केली झाल्यारूच ताचो स्वीकार जाता. जर हेच सत्य कटु पद्धतीन तुम्ही मांडशात झाल्यार ताचो स्वीकार जावचो ना. म्हणून मोहक आणि गोड पद्धतीन उलवचें.

आईचे विचार करत निघतेस तुम्ही आले, ऐकले, चला तर एक बनो. मोहक आणि गोड पद्धतीन आईच्या दिवसाची सुरुवात करूया. आस्वाद घेऊया भक्तिगीतांचा आमचा आधार या कार्यवळीला.

परीक्षेची घडी जेव्हा मनशाच्या आयुष्यात येता तेव्हा परमेश्वर आमकां त्या वेळार वाट दाखयता. जेव्हा ह्या परीक्षेच्या घडयेन कितें करचें काय कळना, काय समजना, तेव्हा तो सर्वशक्तिमानच आमकां शक्ती दिता, उर्बा दिता.

आपल्या बरोबर दुसऱ्यांचे बरे चितूया, दुसऱ्यांकूय बरे मागूया. आपल्याकडे मागताना, आपल्या खातीर मागताना दुसऱ्या खातीरूय मागूया. देव सगळ्यांचोच, तो सगळ्यांत आमचे आणि परक्यांचे सगळ्यांचेच बरे करता. आणि आपल्याक मागताना दुसऱ्या खातीरूय मागताना आपल्याक तर मेळटाच, पूण अशें मागताना आपलोय जीव सुखावता, आपलेय मन भरता.

स्वता खातीर ना मागता सगळ्यां खातीरच मागून सगळीं चुकी जावया देवाची आराधना करुया.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

1233 मीटर म्हणा 1587 किलो आठचा चेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकून जाणून घेऊया आजच्या दिसा ह्या चॅनलाचेर वितरचेली आमची तारीखवार अशी कार्यवळी कार्यवळी सांगून जाते की सुरक्रीस बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावयल्यान संक्षेपीत करतली 7:05 असतली शुभ प्रभात ही कार्यावळ आज ह्या कार्यावळीन दिन विशेष तुमकां ऐकपाक मेळटले चित्रसंगीत हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ 8:50 मराठी गीतां 9:30 तुमकां ऐकपाक

मेटली. कातारा एकांथा वर्जान 5 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन आज तुमकां आयकपाक मेळटले कुमुदिनी काटथरे हांच्या गायनान राग जौनपुरी. गाता रे मेरा दिल ही कार्यावळ 11:05 तुमकां आयकपाक मेळटली. 12:05 अस्तुरी ह्या खासा बायलां खातीर आशिल्ल्या कार्यावळींत तातेबाईचे मन ही शीतल साळगांवकर हांची गाणी तुमकां आयकपाक मेळटली. 12:30 ह्याच कार्यावळींत गीत गजल ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली.

ऐक पण 1 वर्जन 5 मिनटांचेर आयकात कांदळा, 1 वर्जन 40 मिनटांचेर हवामान तुमकां जाणून घेवपाक मेळटलें. आयकात कोंकणी गितांची सदाफुली ही कार्यावळ. बरोबर 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश तुमकां आयकपाक मेळटली. 2 वरांचेर 15 मिनटांचेर आयकात दोपहर समाचार. 2:30 वरांचेर हिंदी फिल्म गितांची चित्र संगीत ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 3 वरांचेर 12 मिनटांचेर आयकपना आमची ही सभा सोंपतली.

आठ वर्सांत 15 मिनटांचेर गीत गजल ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 8 वर्सांत 45 मिनटांचेर आयकात समाचार संध्या. बरोबर 9 वरांचेर न्यूज 8 9 तुमकां आयकपाक मेळटली.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. 237 इंडियन रोड काँग्रेस मीड टर्म काउन्सील परिषदेचे उक्तावण काल मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. पर्यटन राज्य आशिल्ल्या गोंयची रोड कनेक्टिव्हिटी सुदारपा खातीर पुराय मजत करपाची केंद्राची तयारी आसा अशें केंद्रीय रस्ते येरादारी आनी महामार्ग राज्यमंत्री अजय टामटा हांणी सांगलें. गोंय सरकारान सुटके झुजाऱ्यांची म्हयन्याळें पेन्शन तशेंच वैजकी भत्त्यांत वाड केल्या. म्हजे घर येवजणी खाला अनुसूचित जमातीच्या लोकांक घर खरेदी करप वा घर नावार करपा खातीर 1,00,000 मेरेन अर्थीक मजत मेळटली हे खातीरची मुखेलमंत्री जनजातीय म्हजे घर येवजणेची अधिसुचोवणी जारी जाल्या. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी काल केपेच्या सरकारी कला विज्ञान आनी वाणिज्य महाविद्यालयांत संगणक विज्ञान प्रयोगशाळा स्मार्ट बोर्ड्स आनी महाविद्यालया खातीरच्या 2 बस गाडयांचे आमदार निलेश काब्राल हांच्या हजेरेन उक्तावण केलें. कला अकादमी कोंकणी नाटक सर्तीचो भांगरा महोत्सवी सुवाळो आज सांजे 5:00 कला अकादमीच्या दिननाथ मंगेशकर सभाघरांत आयोजित केला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 7 उक्तावण केले. ही सर्त बांबोळे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत सुरू आसा. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

0: 2333.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल. 7:08 जातात ऐकूया, 7:07 जातात ऐकताना ऐकूया कार्यवळ शुभ प्रभात.
1: प्रभातम प्रभातम

0: ऐकपना शुभप्रभात ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक उर्बेभरीत येवकार. गुड मॉर्निंग. कार्यावळीची सुरवात करुया आयकून आयचे दिन विशेष.
1: दिन विशेष.

0: 10 जुलय दिन विशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. 10 जुलय हो दीस जगभरांत सुरक्षीत मातृत्व दीस म्हणू पाळटा. मातृत्व किंवा माता जावपी आवयचे आरोग्य बरे उरचे ह्या हेतान जागतिक आरोग्य संघटनेन हो दीस पाळपाक सुरवात केल्या. 2005 वर्सापासून 10 जुलय हो दीस मात्र सुरक्षा दीस म्हणून पाळटात. हो दीस पाळपा फाटलो हेतू म्हणजेच आवयचे आरोग्य आणि भुरग्याक जल्म दितना जी काळजी आणि लक्ष तिका मेळपाक जाय हाचे विशीं जागृकताय निर्माण करप. घटमूट भुरगे म्हळ्यारच समाजाचे खामे म्हणटकच भुरग्याच्या जल्मावेळार आवयचे आरोग्य बरे उरचे, तिची मनस्थिती बरी उरची ह्या हेतून जागतिक आरोग्य संघटनेन हो दीस मनोवपाक सुरवात केल्या. तर आयज आसा मात्र सुरक्षा दीस 10 जुलय. आयचेच हे दिसा 1978 वर्सा मुंबय महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना जाल्ली. तर 1992 वर्सा पुराय भारतीय बनावटीचो दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि हवामान सेवांचो बहुउद्देशीय उपगिरो इन्सेट 2 हाचे प्रक्षेपण फ्रेंच गयानाच्या कुरूज हांगा एरियन 4 वरवीं यशस्वीरित्या केल्ले. आयचेच हे दिसा 1856 वर्सा वायफाय प्रणालीचे जनक आणि अमेरिकन सर्बियन अमेरिकन संशोधक इलेक्ट्रिकल अभियंता तसेच मेकॅनिकल अभियंता निकोला टेस्ला हांचो जल्म जाल्लो. आयज जल्मल्ल्यो प्रसिद्ध गायिका बेगम परवीन सुलताना. बेगम परवीन सुलताना ह्यो पटियाळा घराण्याच्यो गायिका. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मळार तांणी केल्ल्या वावराक लागून भारत सरकारान 1976 वर्सा पद्मश्री आणि 2014 वर्सा पद्मभूषण दिवन तांचो गौरव केला. संगीत नाटक अकादमीन 1998 वर्सा संगीत नाटक अकादमी पुरस्कार तांका भेटयला. आयज तांचो जल्माचो दीस. आयचेच दिसा जल्मल्ले कथाकार जी ए कुलकर्णी तांचो जल्म 10 जुलय 1923 वर्सांतलो. गूढ कथाकार आणि कथा सम्राट अशी तांची ओळख. निळा सावळा, काजळ माया, हिरवे रावे, रक्तचंदन, पारवा अशी तांची साहित्य संपदा प्रसिद्ध असा. नामनीचे क्रिकेट खेळगडे सुनील गावस्कर हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 10 जुलय 1949 वर्सांतलो. भारतीय क्रिकेट मळार तांणी नामना जोडली. 1971 ते 1987 ह्या काळांत भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणूनय तांणी काम पळयले. नामनेचे इतिहास संशोधक डॉ पांडुरंग पिसुर्लेकार हांचो आयज स्मृती दीस. पुर्तुगाल, फ्रान्स, गोय, पुराय भारत हाचेर विविध संशोधनात्मक अभ्यास तांणी केलो म्हणूनच इतिहासकार संशोधक म्हणून तांची नामना आसा. आयज तांचो स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 10 जुलय.
1: दिन विशेष.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. पर्यटन राज्य आशिल्ल्या गोंयची रोड कनेक्टिव्हिटी सुदारपा खातीर पुराय मजत करपाची केंद्राची तयारी आसा अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग राज्यमंत्री अजय टामटा हांणी सांगले. इंडियन रोड काँग्रेसीच्या उक्तावणा वेळार ते काल उलयताले. पणजेन इंडियन रोड काँग्रेसीच्या बसकेचे बिरेस्तारा सांजे उक्तावण जाले. 9 ते 12 जुलय ह्या काळांत ही परिशद पणजेन जातली. उक्तावणा केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग राज्यमंत्री अजय टामटा, मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. सेल्फी पॉइंटचो डीपीआर तयार जाले उपरांत ताचो वावर सुरू आसा. गोंयची लोकसंख्या 16 लाख आसली तरी 80 लाख पर्यटक गोंयाक भेट दिता. हो आंकडो फुडाराक 1.5 कोटीचेर पावतलो. पर्यटकांचो आंकडो मतीन घेवन रोड कनेक्टिव्हिटी तशेंच हेर सुविधा उबारपाक केंद्र सरकार गोंयाक मजत करतले अशें केंद्रीय मंत्री अजय टामटा हांणी सांगले. नव्या बोरये पुलासयत मोले खाणेपार रस्तो, बाणस्तारी बायपास, साकळे बायपास, वेस्टर्न बायपास हांकां केंद्रान भरीव मजत करची अशी मागणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केली. गोंय नुस्तेमारी खातें कांय दिसांनी गोंयच्या नुस्तेकारांक एक कार्ड दितले. गोंयच्या पारंपारीक नुस्तेकारांक गोंयच्या बाजारांत नुस्तें विकपा खातीर हें कार्ड आसप सक्तीचें आसतलें अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोंय नुस्तेमारी संचालनालयान काल राष्ट्रीय नुस्तें पोसवण दीस 2026 मनयलो. ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे मुखेलमंत्री उलयताले.
1: फिशरीज डिपार्टमेंटाच्या वतीन आमचे ट्रेडिशनल गोंयकार जे आहा तेका कंपलसरी फिशरीज कार्ड दिवचे की हो ट्रेडिशनल फिशरमॅन जो हांगासर नुस्तें विकता मागीर तो तेका म्युनिसिपालिटीचो सोपो आसुनी किंवा पंचायतीचो सोपो आसुनी ज्याच्या कडेन कार्ड ना तेका नुस्तें विकूंक दिवप ना, मार्केटानूय दिवप ना आनी गांवानूय भोंवून दिवप ना. आनी हे कार्ड कोणाक दिवप जेका कमीत कमी 15 वर्सां गोंयांत जाल्ली आसपाक जाय, म्हणजे तो गोंयचो नागरीक आसपाक जाय, गोंयचो रहिवाशी आसपाक जाय.
0: गोंय सरकारान सुटके झुजाऱ्यांचे म्हयन्याळी पेन्शन तशेंच वैजकी भत्त्यान वाड केल्या. म्हयन्याळी पेन्शन 9,000 रुपया वयल्यान 12,000 रुपया केला. ते भायर वैजकी भत्तो 3,000 रुपया वयल्यान 5,000 रुपया केला. हे विशीची अधिसुचोवणी जारी जाल्या. म्हजे घर येवजणे खाला अनुसूचित जमातीच्या लोकांक घर खरेदी करप वा घर नावार करपा खातीर 1 लाखा मेरेन अर्थीक मजत मेळटली हे खातीरची मुखेलमंत्री जनजातीय म्हजे घर येवजणेची अधिसुचोवणी जारी जाल्या. कला अकादमी कोंकणी नाटक सर्तीचो

0: शुभ प्रभातम।
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स।
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें।
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान।
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची। ऐकूया मुखेल खबरो।

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. 237व्या इंडियन रोड्स क्रॉस मिड टर्म काउंसील परिशदेचे उक्तावण काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. पर्यटन राज्य आशिल्ल्या गोंयची रोड कनेक्टिव्हिटी सुदारपा खातीर पुराय मजत करपाची केंद्राची तयारी आसा अशें केंद्रीय रस्ते येरादारी आनी महामार्ग राज्यमंत्री अजय तामता हांणी सांगले. गोंय सरकारान सुटके झुजाऱ्यांची म्हयन्याळी पेन्शन तशेंच वैजकी भत्त्यात वाड केल्या. म्हजे घर येवजणेखाला अनुसूचित जमातीच्या लोकांक घर खरेदी करप वा घर नावार करपा खातीर 1 लाखामेरेन अर्थिक मजत मेळटली. हे खातीरची मुखेलमंत्री जनजातीय म्हजे घर येवजणेची अधिसुचोवणी जारी जाल्या. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी काल केपेच्या सरकारी कला विज्ञान आनी वाणिज्य महाविद्यालयात संगणक विज्ञान प्रयोगशाळा स्मार्ट बोर्ड्स आनी महाविद्यालया खातीरच्या 2 बस गाड्यांचे आमदार निलेश काब्राल हांच्या उपस्थितीत उक्तावण केले. कला अकादमी कोकणी नाटक सर्तीचो भांगरा महोत्सवी सुवाळो आज सांजे 5 वरांचेर कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभाघरात आयोजित केला.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचारविनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ दोन महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत

ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक जीसीसी कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित सीआयआय नॅशनल जीसीसी बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची जीसीसी परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात सीआरएसव्हीचा काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी जावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्यपदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल, सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती, महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलियेन संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याचेर नवे संयुक्त घोषणापत्र मंजूर केला. भारताक ऑस्ट्रेलियेन युरेनियमाची दीर्घकाळ पुरवण करपाचे मान्य जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज न्यूझीलंडाच्या 2 दिसांच्या भोवडेर ऑकलंडात पावतले. सुरक्षित शिमो, समृद्ध शिमवाठार आनी जागृत समाज एकठांय येवन देश सुरक्षित करूंक शकता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगले. आनी फुटबॉल विश्वचषकात फ्रांसान मॉरोक्कोचेर 2-8 अशी मात करून उपांत्य फेरयेत सुवात मेळयली. आता पुराय खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलियेन संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याचेर नवे संयुक्त घोषणापत्र आनी दर्यावेले सुरक्षा सहकार्याचो आराखडो आपणायला, जाका लागून मुक्त, उक्ती आनी समावेशक अशी भारत पॅसिफिकाक चालना मेळटली. काल मेलबर्नात जाल्ल्या 3रा ऑस्ट्रेलिया भारत वर्सुकी फुडाऱ्यांच्या शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष अँथनी अल्बानीस हांचे मदीं प्रतिनिधी मंडळ पावड्याचेर जाल्ले उलोवणे उपरांत ही कबलात जाली. उलोवपा उपरांत संयुक्त पत्रकार निवेदनात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की भारत पॅसिफीक हो फकत 2 महासागरांचो केंद्रबिंदू न्हय, तर भारत आनी ऑस्ट्रेलिया सारख्या समान विचारांच्या लोकशाय देशांची आकांक्षा दर्शयता. प्रसार माध्यमांक म्हायती दितना विदेश वेव्हार सचीव विक्रम मिस्री हांणी सांगले की भारताक ऑस्ट्रेलियन युरेनियमाची दीर्घकाळ पुरवण करपाची प्रशासकीय व्यवस्था दोनूय वटांनी मान्य केल्या. हे कबलाती वरवीं भारताची निवळ उर्जा कार्यावळ घटमूट जातली अशी अपेक्षा आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज न्यूझीलंडाच्या 2 दिसांच्या भोवडेर ऑकलंडात पावतले. प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडातले तांचे समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन उलोवप करतले. फाटल्या 2 वर्सांत खासा करून व्यापार आनी वाणिज्य तशेंच संरक्षण मळार म्हत्वाची प्रगती जाल्ल्या द्विपक्षीय संबंधांचो दोनूय फुडारी नियाळ घेतले. 40 वर्सां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पयली न्यूझीलंड भेट आसतली. प्रधानमंत्री मोदी नामनेच्या व्यावसायीक आनी खेळा व्यक्तींकडेन संवाद साधतले. भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं आशिल्ल्या घटमूट संबंधांचे प्रतीक म्हणून प्रधानमंत्री हे भेटे वेळार भारतीय लोकांच्या मेळाव्याक संबोधित करपाचे आसात. सुरक्षित शिमो, समृद्ध शिमप्रदेश आनी जागृत समाज एकठांय येवन देश सुरक्षित करूंक शकता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगले. नवी दिल्लींत शिमेवेल्या जिल्ह्यांतल्या पुलीस अधिक्षकांच्या परिशदेंत गृहमंत्री उलयताले. देश पुरायपणान घुसखोरी मुक्त करपा खातीर सरकार एक घटमूट व्यवस्था तयार करता. ह्या उपक्रमांतल्यान स्थलांतर आडावपाचे, नोकऱ्यो निर्माण करपाचे, सरकारी कल्याणकारी येवजण्यांची 100% अंमलबजावणी करपाचे यत्न सुरू आसात अशें गृहमंत्री अमित शहा हांणी व्हायब्रंट व्हिलेज कार्यावळीचो उल्लेख करतना सांगले. भारत देश 21व्या शेंकड्यांतले विकसीत राष्ट्र जावपाच्या दिकेन वाटचाल करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. आयचो भारत हो अदीक प्रगत करपाच्या आनी अदीक यश मेळोवपाचेर विश्वास दवरपी आसा अशें प्रधानमंत्र्यांनी नमूद केलें. मेलबर्नातल्या एका सामाजीक कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्र्यांनी सिडनीतल्या भारतीय समुदायाच्या वांगड्यांबरोबर जाल्ले भेटेचो उगडास काढलो.
1: मैं जब साल 2014 में ऑस्ट्रेलिया आया था तो 28 साल के बाद भारत का कोई पीएम यहां पहुंचा था. तब मैंने कहा था कि अब आपको 28 साल इंतजार नहीं करना पड़ेगा. पिछले 12 वर्षों में मैं तीसरी बार

0: कई साल इंतजार नहीं करना पड़ेगा। पिछले 12 वर्षों में मैं तीसरी बार यहां आया हूं, यानी इस बार हैट्रिक लगी है। ये दिखाता है कि भारत और ऑस्ट्रेलिया के रिश्ते किस ऊंचाई पर है।
1: भारतात कुशळ कामगार घटमूट संस्था आणि नवनिर्माण हाका लागून जागतिक क्षमता केंद्रांखातीर जीसीसी सगळ्यात चड पसंत आशिल्ल्या सुवातीमदी भारत आसा, अशें अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगले. नवी दिल्लीत जाल्ल्या सीआयआय नॅशनल जीसीसी बिझनेस समीट 2026 उलयतना अर्थमंत्र्यांनी देशात 2100 जीसीसी आसात, जातूंत 23 लाखापरस चड लोकांक थेट काम मेळटा अशें नोंद केले. ह्या केंद्रातल्यान वर्सुकी सुमार $100 अब्ज येणावळ मेळटा. अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, अर्थ, उत्पादन डिझायन आणि डेटाशास्त्र एकठांय करून ही केंद्रां नवनिर्माणाक पोसवण दितात, अशें तिणी अधोरेखित केला. अर्थमंत्र्यांनी मुखार नमूद केले की बहुराष्ट्रीय कंपनी भारतात आपली क्षमता केंद्रां स्थापन करपाक चडांत चड उत्सुक आसात. भारताची जीसीसी पर्यावरण यंत्रणा संवसारातल्या सगळ्यात व्हडल्या संघटीत गिन्यान निर्यात केंद्रांचे प्रतिनिधित्व करता, हाचेर तिणें भर दिलो. भारताची आकांक्षा फकत जागतिक क्षमता केंद्रांक यजमानकी दिवप न्हय, तर फुडल्या तंत्रज्ञान आणि उद्देगात फुडाकार घेवप ही आसा, अशें तिणें सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. भारत आणि ऑस्ट्रेलिया हांणी युरेनियम पुरवण आणि महत्वाच्या खनिज कॉरिडॉराचेर इतिहासिक समजिकायेच्या करारांचेर सयो केल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ अँथनी अल्बानीस हांणी काल मेलबर्नात आयोजित केल्ल्या तिसऱ्या ऑस्ट्रेलिया भारत वर्सुकी फुडारी शिखर परिषदेत वाटो घेतलो. ह्या वेळार त्यांच्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक घटमूट करपाच्या उद्देशान शिष्टमंडळ स्तराचेर चर्चा केली. शिखर परिषद सोपल्या उपरांत व्हिक्टोरियाच्या गव्हर्नमेंट हाऊसात दोनूय प्रधानमंत्र्यांनी जोड पत्रकार परिषद घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधातल्या महत्वाच्या बदलांक येवकार दिलो आणि प्रादेशिक स्थिरताय, उर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान नवनिर्माणाखातीर सहकार्य आराखड्याक निमणे रूप दिले. इंडो पॅसिफिक वाठारात शांतीकाय आणि स्थैर्य सुनिश्चित करपाच्या उद्देशान दोनूय देशांनी संरक्षण सहकार्याच्या इतिहासिक जोड घोषणापत्राचेर सयो केल्यो. हे विषयी उलयताना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की
0: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, आज हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
1: प्रस्तावित एक राष्ट्र एक वेचणूक कायद्याची तपासणी करपी संयुक्त संसदीय समिती आयज आणि फाल्यां गोयात व्यापक सल्लामसलत करतली. समिती आपल्यो शिफारसी करचे पयली समाजातल्या वेगवेगळ्या वर्गातले विचार एकठांय करपा खातीर देशव्यापी संपर्क मोहिमेचोच एक भाग म्हणून ही समिती गोयाक भेट दिवपाची आसा. फुटबॉल विश्वचषकात फ्रान्सान मॉरोक्कोचेर 2-8 अशी मात करून उपांत्य फेरयेत सुवात मेळयल्या. अमेरिकेतल्या बॉस्टन शारात जाल्ले पहिले क्वार्टर फायनल मॅचीत पहिल्या अर्धात गोल जावंक नाशिल्ले. दुसऱ्या अर्धात कायलियम एमबापेन 60व्या मिनटार आणि ओस्मान डेंबेलेन 66व्या मिनटार गोल करून फ्रान्साक जैत मिळवून दिले. पिरायेच्या 30व्या वर्सा पयली 20 विश्वचषकात गोल करपी एमबापे हो पहिलो खेळगडो जाला. फ्रान्स सेगीत तिसरे खेपे विश्वचषक उपांत्य फेरयेत पावला. आयज राती दुसरे क्वार्टर फायनलीत स्पेन बेल्जियमा आड खेळटलो. मजगती नॉर्वे इंग्लंडा आड खेळटलो आणि अर्जेंटिना स्वित्झर्लंडा आड खेळ जावपाचो आसा. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 7 उक्तावण केले. ही सर्त बांबोळे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हांगा सुरू आसा. टेबल टेनिस खेळाचो प्रचार आणि प्रसार करून खेळगड्यांखातीर संवसारीक मळावेली

तुमची सांज आनिकय मोगाचे करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादय चॅनल आयकपणा चित्र संगीतकार रवीन योकार सुरवेक ऐकूया अंगारे ह्या फिल्मातले गीत जावेद अख्तर हांची रचना अन्नू मल्लिक हांचे संगीत गीता गावाज अलका याग्निक हांचे

चित्र संगीतकार रवींद्र योकार, ऐकूया कभी अलविदा ना कहना ह्या फिल्मातले गीत. जावेद अख्तरांची रचना, शफाकत अली हांचे, शफाकत अली, शंकर महादेवन, कारालिसा हांच्या आवाजातले हे गीत.

चित्रसंहितेकारवीन मुखावले गीत क्रिश ह्या फिल्मातले नासीर फराज हांची रचना, गीताक जोड आवाज उदित नारायण, श्रेया घोषाल हांचो.

चुप चुप के ह्या फिल्मातले समीर हांची रचना, सोनू निगम, कुणाल गांजावाला, आकृती कक्कर हांच्या आवाजातले गीत निघतेच तुम्ही ऐकले. कार्यवळी निमाणी सुवातेर ऐकूया केदारनाथ ह्या फिल्मातले गीत देवने की अमित त्रिवेदी यांच्या जोडावाजा.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे महादेव चॅनल, मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. ऐकूया अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरातील हे गीत.

हिलारीनं कॉस्टा स्टार ऑफ अराझीम आणि गायल्या ह्या कातारा संघातला एक पण आयची कातारची कार्यावळ इथल्या सोंपता 233° 1' म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजे केंद्राचे हे महादय चॅनल हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन तुमकां योगार आयकुया कुमुदिनी काटधरे हांच्या गायनात राग जॉनपुरी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन

0: अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल ऐकूया फिल्मी संगीत गाता रहे मेरा दिल.

प्रेम रोग या फिल्मात लता मंगेशकर, संतोष आनंद हांचे गीत संगीतकार आशिल्ले लक्ष्मीकांत प्यारेलाल, आणि आता कार्यावळ फुडें व्हरतना अलका याग्निक आणि उदित नारायण. प्रेम दिवानी फिल्मातले लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्ले आनंद बक्षी हांचे गीत.

0: कृष्णमूर्ती हांचो हो जोड आवाज आशिल्लो. तुम्ही आयकले आनंद मिलेन हांणी संगीतबद्ध केले समीर हांचे गीत गाता रहे मेरा दिल. तुम्ही आयकतात ह्या उपरांतचे गीत रोखडेच.
1: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.

0: हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
0: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
0: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.
2: तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रहे मेरा दिल कार्यावळ फुडे मरताना ऐकूया. स्वप्नील बांदोडकर हांचो हो आवाज, ताणें गायले हे गीत

स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी, तुम्ही ऐकलंय इश्कवाला लव या फिल्मातले हे गीत. आणि आता कार्यावळ पुढे वळताना तू तिथे असावे या चित्रपटाखातीर जसराज जोशी आणि आदर्श शिंदे.

शिशेकी उमर ह्या गीता खातीर किशोर कुमारांचो आवाज प्रेम प्रतिका ह्या फिल्मांत संगीतकार आशिल्ले बप्पी लहरी. तुमी ताल थल्ल्या फिल्मी संगीताचेर आयकत गाता रे हे मेरा दिल.

प्रेम तपस्या या फिल्मा खातीर तुम्ही ऐकले आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या जोड आवाजातले हे गीत. आणि या गीता वांगडा सोपता गाता रहे मेरा दिल.

नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदुवर्सा आकाशवाणी पणजे केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी पेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची परवणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतामेरेनचे डायरेक्टर, एम्प्लॉईज, सगळे कलाकार

0: भयणीनो, कृष्णा सिग्नापूरकरांनी सांगा त्यांच्या आवाजान हो आशिल्लो गांव. आमची ही भेट म्हादय चॅनलाचेर अस्तुरी कार्यावळींत. 12:30 जाल्यार स्वर संगम कार्यावळ घेवन येता. गीत गजल काय खिणातूच.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

उषा आमोणकर ह्यांनी गायली ही गजल तुम्ही ऐकली. भयणीनो, आमची ही भेट म्हादय चॅनला वेल्यान अस्तुरी कार्यावळींत आनी ह्या खिणाक तुम्ही आयकतात अस्तुरी कार्यावळींत स्वर संगम कार्यावळींत गीत गजल. पंकज उदास हांच्या आवाजातली ह्या उपरांची ही रचना, त्यांच्या आवाजातली ही मां.

अलेन कॉस्टांच्या आवाजातले हे धवे घर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ह्यो कार्यावळी तुम्ही आयकतात. 1 वर जावन 30 मिनटांचेर दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजन

0: आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
1: भारत ऑस्ट्रेलिया मैच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है. लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है. आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे. न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 मध्ये प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षण

होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाचं असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर्स संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते. यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8,796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3,450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5,346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनिरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहा.

0: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीस यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतल्यो. ह्यो तर एक वार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 1:40 झाल्यात. सदाफुली कार्यावळ सुरू करच्या पहिली हवामानाविषयी ही माहिती. हवामान खात्यान पणजेचे वेधशाळेन आमकां नोंद केल्या त्या माहितीप्रमाण हवामानाविशी ही माहिती. फाटल्या 24 वरांत गोंयात साधारण ते मध्यम प्रमाणात पाऊस पडला असे हवामान खाते कळीत करता. साधारण प्रमाणात पावसाची नोंद झाल्या ती अशी आसा. सांग्यार 14, वाळपय 8.8, धारबानोड्या 8.4 आणि फोण्या 7 मिलीमीटर, तर म्हापशा 2.3, काणकोणा 2.2, पेडणे 2.2, ओल्ड गोवा 1.8, साखळे 1.4 आणि पणजे 1 मिलीमीटर पावसाची इतली नोंद झाल्या. पणजे शहरात चडांत चड तापमान 32.5 तर उण्यात उणे तापमान 27 डिग्री सेल्सियस इतले नोंद झाला. मुरगांवात चडांत चड तापमान 31.8 आणि उण्यात उणे 27.6 डिग्री सेल्सियस इतले नोंद झाला. हवामान खात्यान कळीत केला त्याप्रमाण हवामानाविषयी अंदाज आणि शिटकावणी. आय सावन 16 जुलै मेरेन साधारण ते मध्यम प्रमाणात पाऊस पडटलो असे हवामान खाते कळीत करता. विशेष अशी शिटकावणी हवामान खात्यान कांयच दिल्ली ना. शेतकामत्या खातीर हवामानाविशी माहिती. येता त्या 48 वरांनी गोंयात साधारण प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. चडांत चड तापमान 33 तर उण्यात उणे 26 डिग्री सेल्सियस इतले आसतले असे हवामान खाते कळीत करता. गोंय तशेंच महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या नुस्तेमारप्यांक हवामान खात्यान विशेष अशी शिटकावणी कांयच दिल्ली ना. पणजेचे वेधशाळेन आमकां कळीत केल्या त्या माहितीप्रमाण ही आशिल्ली हवामानाविशी माहिती.

सदाफुली कार्यावळ सुरू करताना बिंदी आवाज थणी गायले प्रकाश दत्ताराम नाईक हांचे गीत तुम्ही ऐकले आणि आता रजनी ठाकूर नुतूर मनोहरराय सरदेसाय हांची रचना

रजनी ठाकुर हनी गाई लें तो तुम मनोहराय सरदा साहब हमें गीत तुम्हें ऐकले सदाफुली तुम्हें ऐकत आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनला वेल्यान शोभा गुरटू गायतात कार्यावळीतले निमाणे गीत दत्ता डावजेकर हांणी संगीतबद्ध केली ही रचना विजयाबाई सरमळकरांची

चित्रा सिंग हांचो आवाज, तांणी गायली ही रचना. कुलदीप सिंग हांचें संगीत साथ साथ ह्या फिल्मा खातीर जावेद अख्तर हांचें. चित्रसंगीत कार्यावळींत सोपयतना किशोर कुमार. ह्या फिल्मांत राहुल देव बर्मन हांचें संगीत, आनंद बक्षी हांच्या गीता खातीर.

ही कसम या फिल्मातले चित्रसंगीत कार्यावळीतले हे निमाणे गीत किशोर कुमार यांच्या आवाजान आकाशवाणी पणजी केंद्राच्या मध्ये चॅनलावेल्यान ही कार्यावळी तुम्ही ऐकतात. 3 वरां आता जायत आयल्यात. दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता. पहिली हिंदीतल्यान 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान आणि आमच्या स्टुडिओतल्यान दिल्ल्यो मुखेल खबरो 3 वरां 10 मिनटांचेर. ऐकत रावात मध्ये चॅनल.

नमस्कार, हे आसात कांय मुखेल खबरो. भारतीय जनता युवा मोर्चान गोंय विद्यापीठाच्या प्रशासकीय ब्लॉका भितर निषेध करून विद्यापीठाच्या मेस आनी कॅन्टीनातल्या अन्न सुरक्षा आनी नितळसाणीविशी हुस्को उक्तायलो. नितळसाण नाशिल्ल्याचो आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या वांगड्यांनी केला. राष्ट्रीय सेवा विभागाचे विद्यार्थी स्वयंसेवकांची माय भारत पोर्टलावेली नोंदणी मोख बेगोबेग पुराय करपा खातीर उच्च माध्यमिक विद्यालयांनी आनी महाविद्यालयांनी पावलां उखलची अशें युवा वेव्हार आणि खेळा मंत्रालयान सांगला. गोय सरकार आणि गोयचे लोक वन नेशन वन इलेक्शनांक तेको दितात असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. गोय सरकारचे कला आणि सांस्कृतिक खाते सम्राट क्लब माशेल आणि रवींद्र भवन साखळी हांच्या जोडपालवान फाल्यां 11 जुलयाक गोमंत रंगभूमी दीस ही कार्यावळ आयोजित केल्या. दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी दिवचल शारांत चालू आशिल्ल्या नव्या कदंबा बस स्थानक कामाची पळोवणी केली. राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी हेडपी सुण्यांखातीर खाण घालपाच्या सुवातो निश्चित करपाचे काम सुरू जालां. गोंयातल्या स्थानिक संस्था प्राणी कल्याण पंगड आणि प्राण्या आडची क्रूरताय प्रतिबंधक संस्था हांचे जोडपालवान पणजे आणि गोंयच्या हेर वाठारांनी हे काम चालू आसा. तीन देशांच्या भोंवडेच्या निमाण्या पावड्यार आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑकलँडाक पावले. थंय तांकां न्युझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन हांणी उमेदीन येवकार दिलो. भारतीय रेल्वेन सुरक्षा आणि परिचालन कार्यक्षमता वाढोवपा खातीर उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटरांचेर कवच तैनात करपा खातीर 206 कोटी मंजूर केल्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

8:45 समाचार संध्या न्यूज एट 9:00 आयकूंक मेळटली. 9:15 स्पॉटलाइट करंट अफेयर्स 9:30 10:00 मनपसंत गीत ही कार्यावळ आयकूंक रावात आनी इश्टानो 11:10 आमगेली ही सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विद्रावाच्या कार्यावळीची रूपरेषा. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत किटकनाशका वापरताना घेवपाची जतनाय या विषयाचेर विश्राम गावकर हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्यां सकाळी 6:45 6:50 ऐकूंक रावात संजीवनी कार्यावळीत बायलां मदीं जावपी काक्र ह्या विशयाचेर डॉ सीताकांत कामत हांणी दिल्ली माहिती. समाचार प्रभात 8:00 8:15 मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश. चित्रसंगीताची कार्यावळ फाल्यां सकाळी 8:50 ऐकूंक रावात.

मराठी गीतांची कार्यावळ फाल्यां सकाळी 9:30 आयकूंक मेळटली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आयकूंक रावात अरविंद गजेंद्र गडकर हांचे बासरी वादन फाल्यां सकाळी 10:30. गाता रहे मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ 11:05 आयकूंक मेळटली. अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत आयकूया माया खरंगटे हांचे कविता वाचन फाल्यां दनपारा 12:05 आनी उपरांत 12:30 स्वर संगम ही संगीताची कार्यावळ आयकूंक मेळटली. दनपारा 1:05 आयकूया कानळा वळा ही कातारांची कार्यावळ.

मिड डे न्यूज इन इंग्लिश दोन वरांचेर, दोपहर समाचार दोन वरांसावन 15 मिनटांचेर आयकूंक रावात. हिंदी फिल्मी गितांचे कार्यावळ फाल्यां दनपरां 2:30 मिनटांचेर आयकूंक मेळटली. फाल्यां सांजे 5:30 मिनटांचेर आयकूंक रावात मराठीतल्या युवाणी कार्यावळींत सोशल मिडियाचे भूलभुलैया ह्या विशयाचेर सलुजा राहुल हांचे भाषण. सावडेर कार्यावळींत आयकूंक मेळटले श्री गुरुकृपा संगीत संस्कृतीक संस्था नागेश महारुद्र भजनी मंडळ कुडका बांबोळी हांची भजनाची कार्यावळ फाल्यां सांजे 7:30 मिनटांचेर आयकूंक रावात.

समाचार संध्या 8:45 9:00 न्यूज एट 9 स्पॉटलाइट 9:15 आयकूंक मेळटली. करंट अफेर्स 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक ही कार्यावळ 10:00 आसतली आणि 11:10 आमगेले हे तिसरे प्रसारण सोपतले.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

ही मास्टर देसाय यांच्या आवाजातल्यान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. रचना आशिल्ली युसुफ शेख हांची. आता तुमकां आयकूंक दिता उशा आमोणकर हांच्या आवाजातल्यान फुडलें गीत.

उषा मोणकरांनी गायिल्ले हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. रचना आशिल्ली यशवंत केळेकर हांची. आता ऐकूया बिंदिया वस्त त्यांच्या आवाजातल्या मुखावयले गीत.

बिंदी आवाज त्यांच्या आवाजातल्याने गीत निघतेच तुम्ही ऐकलंय. रचना आशिली डॉक्टर पूर्णानंद चारी हांची आणि या गीतातल्या नायची शब्दली ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगाच सोपता.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्या.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकर तुमका राष्ट्रीय खबर दिता। ऑस्ट्रेलियातल्या तामिळनाडूच्या अमूल्य पुरातन वस्तू यशस्वीपणान भारतात परत हाडल्याखातीर उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी खोस उक्तायल्या। हे पुरातन वस्तू परत हाडप हो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक दायज परत मेळोवपाच्या आणि ताचे जतन करपाच्या दिखेन आणि एक महत्वाचा टप्पो असा असे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी सोशल मीडियाच्या एका पोस्टांत म्हटला। तांणी हो सांस्कृतिक खजिनो देशांत परत हाडपाच्या सरकारच्या यत्नाची तोखणाय केल्या। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन फाल्यां बिहारातल्या गयाक भेट दितले। या भेटीवेळार थंयच्या बिहार भौशीक प्रशासन आणि ग्रामीण उदरगत संस्थेन बिहार विधानसभेच्या वांगड्यांखातीर प्रशिक्षण कार्यावळीच्या उक्तावण अधिवेशनात उलोवप करतले। तीन राष्ट्रांच्या भोंवडेच्या निमाण्या पावड्यार आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑकलँडाक पावले। थंय तांकां न्यूझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन हांणी उमेदीन येवकार दिलो। ऑकलँड विमानतळार प्रधानमंत्री लक्सन हांणी श्री मोदी हांकां रेड कार्पेटाचेर येवकार दिलो। ह्या वेळार भारतीय आणि न्यूझीलंड सशस्त्र दळाचे प्रतिनिधी हाजीर आशिल्ले। आयुष्यमान भारत डिजिटल मिशनाच्या प्रगतीचो नियाळ घेवपा खातीर केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी आयज मिशन सुचालन गटाचे तिसरे बसकेचे अध्यक्षपद सांभाळले। बसके वेळार आयुष्यमान भारत डिजिटल मिशन संवसारातली एक व्हडली डिजिटल भलायकी पर्यावरण प्रणाली म्हणून उभी जाल्या। सुमार 94 कोटी आयुष्यमान भारत भलायकी खाते क्रमांक तयार केल्यात आणि 105 कोटी भलायकी विक्रम जोडल्यात असे नोंद झाले। तशेंच राष्ट्रीय डिजिटल भलायकी नोंदणीन 5 लाखावयर भलायकी सुविधा आणि सुमार 10 लाख भलायकी व्यावसायिकांची नोंदणी जाल्या असे ताणी सांगले। बसकेक संबोधित करताना श्री नड्डा हांणी सांगले की आयुष्यमान भारत डिजिटल मिशनाखाला एक घटमूट डिजिटल भलायकी सेवा मुळावी बांदावळ तयार केल्या आणि फुडल्या टप्प्यात देशभरात ताचो चडांत चड वापर करपाचेर लक्ष केंद्रीत करचो पडटलो। विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज ओमानातल्या भारतीय डायस्पोरा वांगड्यांकडेन संवाद साधलो। सोशल मीडियाचेर डॉ जयशंकर हांणी भारत ओमान संबंध घटमूट करपाची तांची उमेद स्पष्ट दिसता असे सांगला। भारतीय प्रवासी लोकांची समाजाक तशेंच भारत ओमान भागीदारीन केल्ल्या योगदानाची ताणी तोखणाय केली। केंद्र सरकारान उच्च अल्कोहोलयुक्त वखदां निर्मितीच्या नियमन अधिक घटमूट करपा खातीर वखदां नियम 1945 सुदारणा केल्या। भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान इथिल अल्कोहोल आशिल्ल्या वखदां निर्मिती खातीर परवानो दिवपाच्या गरजा वयल्यान सध्याची सूट काढल्या। ज्या सगळ्या वखदां निर्मितीन हॉल्युम प्रति हॉल्युम 12% चड इथेइल अल्कोहोल आसत आणि त्याचे प्रमाण 30 मिलीलिटर परस चढ असत त्यांना यापुढे अनुसूची के खाला दिल्ली सूट लागू जावची ना। अशा उत्पादनांक वखदां आणि सौंदर्य प्रसाधन 1940 खाला गरजेचे परवाने मेळवचे पडटले। नीती आयोगान टाटा मोटर्स फाउंडेशन हाचे वांगडा अभिसरण आधारित पद्धतीवरवी महत्वाकांक्षी तालुक्यांनी एकत्रित ग्रामीण उदरगतीक चालना दिवपा खातीर एका समजिकायेच्या कबलातीचेर सयो केल्यात। सोशल मीडियाचेर नीती आयोगान सांगला की गावातल्या संस्थांक घटमूट करप, सरकारी येवजण्यांचो वापर सुधारप, शेतकी आणि उदरनिर्वाह वाढप, भलायकी आणि पोषण वाढवप, शिक्षण आणि गावातली मुळावी बांदावळ सुधारप आणि आप मजत गटातल्यान बायलांच्या फुडारपणाखाला उदरनिर्वाहाक आधार दिवप हाचेर ह्या कार्यावळीन भर दितले। खेळ भारत आणि न्यूझीलंड 2026 म्हणजे या वर्षा खेळा संबंधाची 100 वर्षा मनयतात। 1926 वर्षा हो प्रवास सुरू झाला। हॉकी दोन्ही देशांक लागी हाडपाचे काम चालूच दवरता। 1926 वर्षा भारतीय लष्करी हॉकी पंगड न्यूझीलंडात भोवडी करपी पहिलो भारतीय खेळा पंगड झाला त्यांना खेळा संबंध सुरू झाले। मेजर ध्यानचंद हे त्या इतिहासिक पंगडाचा भाग आशिल्ले। ताका लागून हॉकी इतिहासातलो हो एक याद करपी अध्याय थारलो। 100 वर्सां उपरांत इश्टागत वाढत असा। अनुच्या वर्साचे सुरवेक ऑकलँडात जाल्ल्या FIH बायलांच्या हॉकी पंगडान फायनलीन यजमान न्यूझीलंडाक हारवन भारतान कप जिखलो। हवामान फुडल्या 3 ते 4 दिसांत दिल्ली हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश बिहार उदेंत मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्राचेर व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान एजन्सीकडल्यान उक्तायला। कर्नाटक केरळ माहे

आल्फ्रेड रोस हाच्या ताळ्यातल्यान एका ताळ निकतेच तुम्ही आयकले खरो दोतोर. आता ऐकुया हिलारियन ओकोस्टाच्या आवाजातल्यान फुडले कातार.

मूक तुझो कितलो आशिल्लो हे कातार निघतेच आमी आयकले आनी ह्या कातरांतल्यान आयची कातरांची कार्यावळ हांगाच सोंपता. दोनशे 233 अंश 1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7:10 झालेले आहेत आणि आता ऐकूया तिन्ही सांजा कार्यक्रम.

0: आजच्या तिन्ही सांजा कार्यक्रमामध्ये ऐकूया ना दो महानोर म्हणजेच नामदेव धोंडो महानोरांची कवितावर स्नेहा म्हांबरे यांचं भाषण.
1: मराठी भावकाव्याच्या परंपरेत स्वतःची काव्य निर्मिती करीत असताना काही चिंतनशील कवींनी स्वतःचे खास वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. ही कवी मंडळी आपली कविता अनुभूतीच्या विशिष्ट आवर्तनात सापडू नये यासाठी कार्यरत राहिली. आपली वेगळी अनुभूती व्यक्त करण्यासाठी त्यांनी नव्या प्रतिमा नवे शब्दसमुच्चय तयार केले. सर्वमान्य झालेले कवितेचे बंध त्यांनी नाकारले. स्वतःच्या कवितेसाठी एक अनोखा प्रदेश शोधला. त्यासाठी अंगीभूत असणारे कलात्मक साहस त्याने वापरले. हाच प्रयोग नाधो महानोर यांनी ह्या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखडला की मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाळलो. अशा रीतीने आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या. नाधो म्हणजेच नामदेव धोंडो महानोर अजिंठ्य लेण्याच्या जवळ असणाऱ्या पळसखेड या गावात ते लहानाचे मोठे झाले. याच गावात शेतकरी म्हणून जगताना वाढताना ते सर्वस्वी तेथील निसर्गाशी एकरूप झाले. महानोरांचे तेथील जगणेच मुळात निसर्गाशी निगडीत होते. यामुळेच खेडे आणि शेती हा त्यांच्या संपूर्ण काव्य प्रदेशाचा केंद्रबिंदू बनला. त्यांच्या रानातल्या कविता, वही, पावसाळी कविता, प्रार्थना दयाघना अशा चार काव्य संग्रहातील कविता कवीच्या जगण्याशी कायम नाते ठेवून आलेले आहेत. या कवितांतील निसर्ग हाच त्यांचा अविभाज्य घटक होता. खेड्यात निसर्गाच्या सोबतीने राहण्यासाठी असणारी प्रचंड धमक त्यांच्या साऱ्या कवितातून आणि गीतातून व्यक्त होताना दिसते. मराठीत वाच्यार्थाने ज्या कवितेला निसर्ग कविता म्हणतात, जिची केशवसूत, बालकवी, बोरकर, पाडगावकर अशी परंपरा मानली जाते, त्या परंपरेतील कवितेपेक्षा वेगळी आणि निसर्गाचे दैनंदिन जगण्याशी दृढबंध करणारी ही कविता नाधो महानोर यांच्या लेखणीतून निर्माण झाली. ह्या शेताने ही कविताच महानोरांच्या काव्याचे प्रयोजन सांगताना आढळते. काव्य आणि कवी यांचे तादात्म्य एका पद्धतीनं अद्वैत सांगणारी ही कविता आहे. शेतात राबतानाच कवीला शेताने लावलेला लळा, त्या कवितेची झालेली बोली आणि त्या बोलीचे बनलेले शब्द आणि त्याचा असणारा कवी सारेच एकमेकांना पूरक होते. आणि म्हणूनच आजपर्यंतच्या त्यांनी लिहिलेल्या कवितेत शेतात आढळणारे विविध रंग आणि भावविश्व आपल्याला गंधित मोहित करताना आढळतात. नाधो महानोरांच्या कवितात आढळणारा निसर्ग बिनचेहऱ्याचा अथवा काल्पनिक नाही. तद्वतच हा निसर्ग त्या परिसरातील विशिष्ट गुणांची उधळण करणारा आहे. त्यांच्या जगण्याच्या वावरण्याच्या प्रक्रियेशी तो इतका जवळ आला आहे की कवीच्या प्रत्येक अनुभवात तो सहभागी आणि जवळचा साक्षीदार आहे. रानातल्या कविता या संग्रहातील कवितेत कवी प्रेमासारखा वैयक्तिक अनुभवही निसर्गाच्या रानाच्या परिसरात घेताना दिसतो. त्या प्रेमाला रानाचा संदर्भ असतो. त्याचा आविष्कारही निसर्ग प्रतिमेतूनच कवीने व्यक्त केलेला आढळतो. बघ ना काळोख कसं झिंगत येतोय, तुला त्या काळोखात कवळून घ्यायला थांबू नकोस असाही इशारा तो जाता जाता देतो. महानोरांच्या कवितेतील निसर्ग फक्त साक्षी नाही, तर तो निसर्ग आणि दुसरे कुणीतरी यांच्यात काहीतरी घडते आणि कवीला ते दिसते. आणि म्हणूनच कवी लिहू लागतो, वाजते घुंगरू पाण मळ्यात पाखरू, वाजते घुंगरू पाण मळ्यात पाखरू, राजस देहाला आले आभाळ पांघरू. नाधो महानोरांचे कवितेतील असे नवनवे प्रयोग सातत्याने सुरूच असतात आणि पुढे ते निसर्गालाच एक स्वतःचा देह देतात. या निसर्गाचे अनुभव, त्याच्या संवेदना या साऱ्यांचे दर्शन त्या देहाच्या माध्यमातून ते घडवतात. या देहधारी निसर्गाला कवितेच्या माध्यमातून मूर्त करताना त्याचे एक मनोहारी असे नाट्यपूर्ण चित्रण ते करतात. आणि म्हणूनच हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भरज्वानी तली ज्वार अंग मोडीत बोलते, शेत गव्हाचे पिवळे जरा नदीत झुलते आणि साळीचे उगाच अंग शहारून येते, अशा पद्धतीची तरल भावना

त्या कवितेत डोकावते, अगदी चतुष्पदी वाटावी अशी एक लहानशीच कविता. तिला उन्हाची दीठ लागली, म्हणून ती कोमेजून बसली झाडाखाली. झाडही बेटे रसिक असे की पानांनी कुरवाळीत बसले तिची आगाली. आणि या कवितेतून आढळणारा विभ्रम, त्या असणाऱ्या संवेदना ह्या फक्त निखळ निसर्गाच्याच आहेत. महानोर आपल्या भोवती असणारा निसर्ग जसा आहे तसाच काव्यात रेखाटतात. ते कधीच निसर्गाचे उदात्तीकरण करीत नाहीत. त्यांनी निसर्गाचे शब्दाने रेखाटलेले निखळ विविध रंगगंध हे खुले भिजलेले असे आहेत, पण त्यांच्या कवितेतला प्रदेश मात्र नेमका नाही. स्थलकालातीत या शब्दाने त्यांचे वर्णन करावे लागते. कवितेतील रान, माती, पांगणारे मेघ अशी वर्णने ते सहज लिहून जातात. अशा निसर्ग कविता वाचत असताना त्यांचे निसर्गाशी असलेले भावबंध लक्षात राहतात. कवी जेव्हा निसर्गाचे अफाट भव्य रूप पाहतो तेव्हा त्याला स्वतःची जाणवणारी क्षुद्रताही तो शब्दबद्ध करायला विसरत नाही. त्यावेळी निसर्गाशी कवीचे असणारे भावनिक नाते अधिक दृग्गोचर होते. महानोरांच्या कविता लेखनाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गतिमान शैलीत एखादी कहाणी सुरू असावी अशा पद्धतीची शब्दचित्र ते काढतात. त्यांच्या एका कवितेची सुरुवात ही एक फुललेलं केळं आणि नंतर ते खेळं कसं वठत गेलं याच्या वर्णनानेच येते. या वटण्याला खरा तर एक सामाजिक संदर्भ आहे. कवी स्वतःचा अनुभवच सामाजिक आशयातून व्यक्त करताना दिसतात, परंतु ते व्यक्त होताना व्यक्तिगत संदर्भ, संताप, सहानुभूती यापैकी कोणत्याच भावनेचा उघड उच्चार ते करीत नाहीत. कालौघात जीवनात अनेक परिवर्तने व दुर्घटना घडतात, त्याचे एका पद्धतीचे चित्रण या अशा पद्धतीच्या कवितेत कवी करतात. आपली काव्य साधना करताना महानोर स्वतःविषयी अबोल राहिले आहेत, म्हणूनच त्यांची कविता आत्मपर कविता होत नाही. तसेच काव्यलेखनातही स्वतःच्या गावाविषयी ते असेच अव्यक्त असल्याने त्यांची कविता प्रादेशिक किंवा सामाजिक बनू शकत नाही. प्रार्थना दयाघना हा काव्यसंग्रह मात्र काहीसा अपवाद आहे. यात दीर्घ कवितांचा समावेश आहे. त्यात राजकीय सामाजिक संदर्भ आलेले आढळतात आणि यातील सगळ्या कविता मुक्त छंदात त्यांनी लिहिल्या आहेत. निसर्गाप्रमाणे सृजनाचे प्रतीक असणारी स्त्री महानोरांच्या अनेक कवितेत आढळते. ती मुग्धा गावरान तरुणी कित्येकदा प्रौढा असते, वात्सल्य मूर्ती असते, पण अनेकदा मात्र अनावर बेफाट अशी स्त्री आणि त्या स्त्रीचे रूप त्यांनी आपल्या कवितातून गीतातून व्यक्त केलेले आहे. त्यांना स्त्रीत निसर्ग दिसतो, तशी निसर्गात स्त्रीही आढळते. म्हणूनच त्यांच्या कवितेतील स्त्री निसर्गाशी एकरूप झालेली आहे. निसर्गाची मूळ वृत्ती या स्त्रीने आत्मसात केलेली आहे, म्हणूनच ती अनेकदा निसर्गासारखी उदास असते तर कधी निसर्गा इतकी बेहोश आणि बहकलेली असते. म्हणूनच ते लिहितात, सर्व्या रानाला आग लावून तुरीच्या हारीने पोरी पळाल्या, पाऊल खुणांच्या चांदण्या ओल्या. अल्पाक्षरत्व हा महानोरांच्या कवितेचा सर्वात महत्वाचा एक विशेष गुण. त्यामुळेच त्यांची कविता आकाराने लहान आहे. 4, 6, 8 ओळींच्या त्यांच्या अनेक कविता आहेत. या कविता त्रोटक नाहीत. त्या मोजक्या नेमक्या ओळीच एक संपूर्ण अनुभव कवीच्या अभिव्यक्तीला भरघोसपणा घेऊन येतात. एखादा शब्द कमी वाटला तर कविता संपूर्णपणे त्या पूर्ण करतात. नाधोंच्या कवितातील लयीत लोकसंगीत आहे. लोकसंगीतातील गद्यसदृश लय ही कित्येक ठिकाणी सहजपणे डोकावते. काही ठिकाणी ओळींच्या पुनरावृत्तीही लोकगीतांच्या ढंगाने आलेल्या आहेत. शाहिरी ढंगाचे लेखन हेही एक त्यांचे वैशिष्ट्य म्हणून येथे नमूद करावे लागते. वहीसारख्या संग्रहात त्यांनी आपल्या भागातील परंतु नव्या प्रतिमा वापरून प्रभावी स्वरूपात लावणी कवितेत मांडली. त्यांच्या काव्यप्रवासातील हे स्थित्यंतर खूप महत्वाचे आहे. जुने अनुभव अधिक प्रभावी व अनेक पदरी असे तेथे झालेले आढळतात. महानोरांनी आपल्या पहिल्या 3 कविता संग्रहात गीतात्मक छंदोबद्ध विशेषतः लोकगीतांच्या लयीच्या बाजूने जाणारी गीतकाव्य लिहिली. त्यांच्या कवितांना गीतानुकूलता आणि संगीतानुकूलता प्राप्त झाली आहे. संगीत ओढून ताणून आणण्याचा त्यांनी प्रयत्न असा केलेलाच नाही. राजसा जवळी जरा बसा तर दुसरं किती जीवाला राखायचं राखलं अशा लोकप्रिय झालेल्या लावण्या, भावकविता, नाट्यगीते अशी त्यांच्या एकमेकांच्या सीमारेषेंवर असणारी कविता आहे. पावसाळी कवितांमधील आई

0: अपरात्री उठायची अशी एखादी वेगळीच कविता वेगळाच परिमाण दाखवते. कवीचा अंतर्मुख करणारा आत्मशोध आणि सभोवतालच्या बदलत्या सामाजिक पर्यावरणाशी त्यांचा असणारा संबंध कवितांमधून उत्कटपणे व्यक्त होताना आढळतो. अजिंठा या खंडकाव्याच्या धर्तीवर लिहिलेल्या कथाकाव्यात अजिंठ्याच्या शिल्पाचा चित्ररूप प्रतिकृती करण्यासाठी आलेला मेजर गिल आणि त्यांच्या सहवासात आलेली तेथील पारू यांच्या भग्न प्रेमकथेला महानोरांनी शब्दरूप दिले. अजिंठा हे एका पद्धतीचे शोकांत नाट्य जरी असले तरी महानोरांनी त्याला अनोख्या शैलीत प्रभावी आणि प्रवाहीपणे रेखाटलेले आहे आणि ती एक प्रेमकथा बनवली आहे. नाधो महानोर यांनी जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, मुक्ता, दोघी, अबोली अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी गीतरचना केली. या साऱ्या गीतांचे मराठमोळ्या रसिकांनी भरभरून कौतुक केले. सुमारे 38 गाणी त्या काळात लोकप्रिय झाली व मराठी संगीत प्रधान चित्रपटाला नव्या दमाचा एक आगळा वेगळा असा कवी गवसला. दरम्यान मंगेशकर कुटुंबियांसोबत इतर गायकांनीही त्यांची माझ्या आजोळची गाणी ही दूरदर्शन आणि इतर प्रसार माध्यमाद्वारे लोकांसमोर आणली. कवी महानोर हे एक अजब रसायन जगताना जीवनातल्या प्रत्येक मूलभूत गोष्टींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. स्वतः महानोर हे एक शेतकरी असल्याने पाण्याच्या मूलभूत बाबींवर बारकाईने लक्ष देऊन त्यासंबंधी प्रयोग करून शेतीसाठी पाणी हे महत्वाचे पुस्तक ते लिहून जातात. याच वेळी इतिहासाचे अनेक संदर्भ त्यांनी अभ्यासले होते आणि ते अभ्यासताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातील अतिभयंकर दुष्काळाशी सामना करण्यासाठी मोटस्थळ व पाटस्थळ अशी उपाययोजना केल्याचे त्यांच्या वाचनात आले. यावेळी शेतकऱ्यांचा खरा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेने मनात ठाण मांडले. आपल्या पाणलोट क्षेत्र विकास व पाणी योजना या भाषणातून ही संकल्पना हजारो शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी पोहोचवली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रेमळ आग्रहाने व रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या वाचनाने त्यांनी गाथा शिवरायांची हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावरचे दीर्घकाव्य प्रसिद्ध केले. इतिहास कथनांपेक्षा चांगली गीतरचना सामान्यांच्या ओठावर राहील हाच त्यामागचा हेतू होता. प्रसार माध्यमांच्या साधनामुळे ही गीते सर्वत्र पोहोचली. महानोरांच्या शाहिरी वाण्याच्या कवी स्वभावाची गाथा त्यामुळे श्रवणीय बनली. अशा या महानोरांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले, गोमंत विद्यानिकेतन मडगाव संस्थेचा गोमंत देवी पुरस्कार मिळाला. याच कवीनं गद्यलेखनही करत असताना गपसप, गावातल्या गोष्टी असे दोन लोककथा संग्रह आणि गांधारी सारखी कादंबरीही प्रकाशित केली आहे. आज आपल्या जगण्याचे आणि वास्तवाचे संदर्भ सतत बदलत आहेत. अशा या संकट काळात आपले जर स्थान शोधण्याचे आणि जपण्याचे आणि जगण्याचे कठीण काम महानोरांसारख्याच काही प्रकारच्या कविता करू शकतील यात शंका नाही.
1: आताचा मी तिन्ही संजा कार्यक्रमामध्ये ना धो महानोर म्हणजेच नामदेव धोंडो महानोरांच्या कवितावर डॉक्टर स्नेहा म्हांबरे यांचं भाषण ऐकलं. आता ऐकूया राजेश मडगावकर यांच्या आवाजातून एक भावगीत.

राजेश मडगावकर यांच्या आवाजातून हे भावगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. रचना होती दशरथ परब यांची आणि संगीत होतं बिंदिया वस्त नाईक यांचं. आणि या गाण्याने आज सातींनी सांजा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

0: बरोबर 7:20 ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्या आसात का मुखेल खबरो. गोंय सरकार आनी गोंयचे लोक वन नेशन वन इलेक्शनाक तेंको दितात अशें मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. काँग्रेस गोवा फॉरवर्ड आम आदमी पक्षाच्या गोंय प्रतिनिधी मंडळान

0: वन नेशन वन इलेक्शनाक विरोध केला. कला अकादमीत आयोजित 50व्या कोंकणी नाट्य स्पर्धेची भांगर महोत्सवाची कार्यावळ झाली. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक मुखेल सोयरे आशिल्ले. आदिवासी उदरगत पथदर्शक आराखडो 2037 तयार करप सुरू आसा अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. आता पुराय खबरो. गोंय सरकार आनी गोंयचे लोक वन नेशन वन इलेक्शनाक तेको दितात अशें मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. एकाच वेळार वेंचणूक जाल्यार उदरगतीचेर केंद्रीय शासनाक चालना मेळटली आनी राज्याक आनी राष्ट्राक कसो फायदो जातलो हाचेर भर दिवन गोंयच्या मंत्र्यांनी आपल्यो सुचोवण्यो संयुक्त संसदीय समिती कडेन वांटून घेतल्यात अशें सांगले. समिती हो प्रस्ताव सकारात्मक रितीन मुखार व्हरतली असो विश्वास तांणी उक्तायलो.
1: गोवा जैसे छोटे राज्य में इसका इम्पैक्ट क्या हो सकता है, इसके बारे में हमारे गोवा सरकार की तरफ से भी चार मिनिस्टर्स जो यहाँ पे आए थे उन्होंने भी खुद का सजेशंस दिया और हाउ द वन नेशन वन इलेक्शंस विल इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन एंड इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट किस तरह से इट विल बी द डेवलपमेंट ओरिएंटेड और द स्टेट फोकस काम हम कर सकते हैं. गोवा सरकार की तरफ से, गोवा के लोगों की तरफ से वी हैव सपोर्टेड फॉर द वन नेशन वन इलेक्शन.
0: वन नेशन वन इलेक्शनाक गोंय सरकारान तेको दिला. वेगवेगळ्या राज्यांत जावपी वेंचणुकांक लागून राज्याच्या पर्यटन मळाक फटको बसता, तशेंच हाजो थेट परिणाम पर्यटनाच्या माध्यमांतल्यान मेळपी येणावळीचेर जाता अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे सयत ह्या बसकेंत वांटो घेतिल्ले मंत्री सुदीन ढवळीकार, सुभाष फळदेसाय, सुभाष शिरोडकार आनी दिगंबर कामत हांणी दिल्ल्याची माहिती जॉयंट कमिटी ऑन कॉन्स्टिट्युशनाचे अध्यक्ष पीपी चौधरी हांणी दिली. जॉयंट कमिटी ऑन कॉन्स्टिट्युशन वन नेशन वन इलेक्शना विशीं राजकीय पक्षाची मतां आनी सुचोवण्यो जाणून घेवपा खातीर बसका जाली. ह्या बसकेंत सत्ताधारी आनी विरोधी पक्षाच्या खासदारांनी तशेंच फुडाऱ्यांनी वांटो घेतिल्लो. आज आनी फाल्यां अशी दोन दीस ही बसका जाता. मजगतीं संयुक्त संसदीय समितीन गोंयांत आयोजीत केल्ल्या बसकेंत काँग्रेस पक्षाच्या गोंय शिष्टमंडळान वन नेशन वन इलेक्शनाक विरोध केला. आमी वन नेशन इलेक्शन कायदेशीर रित्या क्लॉज बाय क्लॉजाक विरोध केला अशी माहिती काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी कार्लोस फरेरा हांणी दिली. जाल्यार संयुक्त संसदीय समितीन कळीत केला की समितीन ताचेर विचार करून प्रत्यक्ष कृती करप काय ना ते पुरायपणान समितीचे निंबून आसा अशें गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकार हांणी म्हळां. गोवा फॉरवर्ड पक्षाचे फुडारी दिलीप प्रभुदेसाय हांणी लेगीत वन नेशन वन इलेक्शनाक विरोध केल्याची माहिती दिली. लोकसभा वेंचणूक आनी विधानसभा वेंचणूक एकठांय घेतल्यार राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पांवड्यावेले विशय लावन धरतले आनी गोंयासारख्या ल्हान राज्याचे विशय सुटावे जावपाच्या बदला हुमकळून उरतले अशें तांणी म्हळां. आम आदमी पक्षान लेगीत वन नेशन वन इलेक्शनाक विरोध केला. हातून वन नेशन वन इलेक्शन विधेयक मंजूर करपाच्या बदल्यात विद्यमान पक्षांतरा बंदीक म्हळ्यार एंटी डिफेक्शन कायद्यात सुदारणा करपी घटना दुरुस्ती करपाक प्राधान्य दिवपाक जाय अशें म्हळां. हो कायदो सध्या मल्टी डिफेक्शन कायदो म्हणून वापरून लोकशाही मार्गान निवडून येल्ल्या सरकाराक तशेंच विरोधी पक्षाक दुबळ करपाक आनी लोकशाही प्रक्रियेक धक्को दिवपाक वापरतात अशें प्रतिनिधी मंडळान संयुक्त संसदीय समितीक दिल्ल्या निवेदनात म्हळां. इतल्या मजगती रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या प्रतिनिधींनी वांटो घेवंक ना. भारतीय जनता युवा मोर्चान गोंय विद्यापीठाच्या प्रशासकीय ब्लॉकाभितर निषेध करून विद्यापीठाच्या मेस आनी कॅन्टीनातल्या अन्न सुरक्षा आनी नितळसाणेविशी हुस्को उक्तायला. विद्यार्थ्यांक नितळसाण नाशिल्ल्या अन्नधान्याचो आनी खाणाचो दर्जो उणो आनी नितळसाणीचो फावो तो दर्जो ना असो आरोप भाजयुमोच्या वांगड्यांनी केला. विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांक सुरक्षीत नितळसाण आनी दर्जेदार अन्न मेळटा हाची खात्री करपा खातीर बेगोबेग दुरुस्ती उपाय नेमान तपासणी आनी खर देखरेख दवरपाची मागणी तशेंच सध्या कॅन्टीन चलोवपी कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करचे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष तुषार केळकार हांणी केल्या.
2: विजय वैमानाइज वी हैव केप्ट थ्री डिमांड्स विद रजिस्ट्रार. वन, टर्मिनेशन ऑफ दैट कॉन्ट्रैक्ट ऑफ दैट केटरर, सस्पेंशन ऑफ दैट कॉन्ट्रैक्टर, ब्लैक लिस्टिंग ऑफ दैट केटरर. सेकंड, हाई लेवल इन्वेस्टिगेशन कमिटी शुड बी फॉर्म टू इन्वेस्टिगेट दिस होल फियास्को विच हैज हैपन. इवन आफ्टर सेवरल कंप्लेंट्स नो एक्शन वर टेकन. एंड कैम्पस इम्युनिटी कमिटी जी आसा या कमिटीचेर इन्वेस्टिगेशन जावपाक जाय अलोंग विथ मेंबर सेक्रेटरी आनी तेजी फूल टीम. एंड थर्ड, हे सगळे कॅन्टीन्स बंद करपाची इमिडिएटली एडिक्वेट ऑप्शन रेडी करून बंद करपाची.
0: राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी हेडपी सुण्यां खातीर खाण घालपाच्यो सुवातो निश्चित करपाचें काम सुरू जालां. गोंयातल्या थळाव्यो संस्था, प्राणी कल्याण पंगड आनी प्राणी आडची क्रूरताय प्रतिबंधक संस्था हांच्या जोडपालवान पणजे आनी गोंयच्या हेर वाठारांनी हें काम चालू आसा. गोरवा सांबाळ आनी पशुवैजकीय सेवा संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण नागरी संस्था, डीएसपीसीए आनी हेर संबंधित घटकाच्या वांगड्यांचो स्थानीक देखरेख समित्यो ह्या कामाचेर लक्ष दवरून आसात. कांय सुवातींनी हें काम जालां जाल्यार कांय कडेन अजून जावंक ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करा.

0: ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. बांदिवडी फोंडेच्या श्री महालक्ष्मी देवळात काल काष्टशिल्प नवरंग अर्पण सुवाळो आणि सुवर्ण पलंग अर्पण सुवाळो पर्तगाल मठाचे परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडे स्वामींच्या हस्तुकी झालो. यावर स्वामीची आशीर्वाद कार्यावळ झाली. यावर देवस्थान समितीचे सगळे पदाधिकारी आणि मडके ग्राम शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दत्तप्रसाद मधुकर नायक, नामनीचे अॅडव्होकेट विष्णू नायक आणि हेर मानेस्त हजर आशिले. एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत गोय पुलीस विभाग आणि दूरदर्शन गोय हांच्या जोड पालवान पणजी दूरदर्शनाच्या वाठारात पुलीस महानिरीक्षक धर्मेश आंगले आणि डीडीजी संदीप श्रीवास्तव हांनी झाड रोयले. यावर धर्मेश आंगले हांनी आपले विचार मांडले.
2: एक पेड मा के नाम म्हणून आम्ही झाडां लावपाचे. हांगा एचपीटी म्हणजे हाय पॉवर ट्रान्समिशन एरिया असा पण ऑफ गोवा दूरदर्शन आणि आमका जागो हांगा ऑफर केला सो दॅट आम्ही झाडां लावू शकतले. म्हणून द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटिंग ट्रीज इज दॅट इट कीप्स अवर एनवायरमेंट व्हेरी क्लीन आणि व्हेरी ऑक्सिजन रिच.
3: ऑल माय स्टाफ करेज यू टू प्लांट पॉट ट्रीज.
1: कला अकादमीन आयोजित 50व्या कोकणी नाट्य स्पर्धेची भांगरा महोत्सवाच्या कार्यावळीत केंद्र ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक मुखेल सोयरे म्हण आशिले. ही कार्यावळ पणजीच्या कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर कला मंदिर सभागरात झाली. यावर गोयचे ज्येष्ठ नाट्य लेखक पुंडलिक नारायण नायक हांका जीवनगौरव पुरस्कार भेटयलो. तशेंच दिग्दर्शन लेखन अभिनय प्रकाश योजना पार्श्वसंगीत रंगभूषा वेशभूषा आणि नेपथ्य अशा वेगवेगळ्या विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्या 30 कलावंतांचो भोवमान तशेंच 50व्या कोकणी नाट्य स्पर्धेचो पारितोषिक वितरण समारंभही यावेळी झालो. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री डॉ रमेश तवडकर मानाचे सोयरे म्हणून जाल्यार कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, उपाध्यक्ष प्रवीण गावकार, गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद चारी आणि कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकार हजर आशिले. दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी दिवचल शारात चालू आशिल्ल्या नव्या कदंबा बस स्थानक कामाची पळोवणी केली. हेवर तांच्या सांगातान नगरपालिकेचे आदले नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार, नगरसेवक नारायण बितकेकार आणि हेरमानेस आशिले. कदंबा बस स्थानकाची पळोवणी केल्या उपरांत आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी अधिकाऱ्यांक ते संबंधीका सुचोवणी केल्यो. हेवर पत्रकारांकडे उलयतना डॉ शेटये हांणी सांगले की नवीन कदंबा बस स्थानकाचे काम योग्य रित्या चालू आसा. गोय सरकाराचे कला आणि संस्कृती खाते सम्राट क्लब माशेल आणि रवींद्र भवन साखळी हांच्या जोड पालवान फाल्या गोमंत रंगभूमी दीस 2026 ही कार्यावळ आयोजित केल्या. रवींद्र भवन सभागृहात सांजवेळा 7 जापी ह्या कार्यावळीत नामनेचे नाट्य लेखक पुंडलिक नायक हांचो जाहीर सत्कार जातलो. उपरांत कला अकादमी गोवा रंगमेळ ही संस्था पुंडलिक नारायण नायक हांणी बरयल्ले पिपळ पेटला हे कोंकणी नाटक सादर करतले. ज्याप्रमाण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विकसित भारत 2047 आणि मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत स्वयंपूर्ण गोय साकार करपाक वावुरतात त्याचप्रमाण आदिवासी स्वयंपूर्ण आणि विकसित कसो जातलो ही संकल्पना मनात बाळगून आम्ही आदिवासी उदरगत पथदर्शक आराखडो 2037 तयार करतात. त्या खातीर शिक्षण भलायकी शेतकाम घर बांदप जीणमान आणि संस्कृती यासारख्या आदिवासीकडे संबंधित 11 मळांचेर काम करपाचो निर्धार केला. हो पथदर्शक आराखडो 15 ऑगस्ट मेरेन तयार जावन तो उजवाडाक येतलो अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी मडगावच्या रवींद्र भवनात जनशांतीय मंथन शिबीर आणि जागृताय कार्यावळीचे उक्तावण केल्या उपरांत दिली. फाटल्या काही दिसांसावन पावसाचे प्रमाण उणे जाला आणि हाका लागून शेतकामती निर्शेल्यात. दिवचल म्हारात कारापूर सरवण आमोणे मुळगाव वनमावळिंगी तशेंच हेर वाठारात सध्या शेतीकामाक सुरवात जाल्या. गोय तियात्र अकादमीन शिक्षणिक संस्था खातीरच्या तियात्र सर्तीत वांटो घेवपा खातीर विद्यापीठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळांकडच्यान अर्ज मागिल्यात. हे तियात्र सादर करपाक 10 शिक्षणिक संस्था संद दितले. हे प्रवेश अर्ज तुम्ही वेबसायटी वयल्यान डावनलोड करपाक शकतात. भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर खास अशी शिटकावणी कांय दिवंक ना. कमाल तापमान 32.5 आनी किमान 27 डिग्री सेल्सियस आसा. राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडू येता. आनी आतां खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोय सरकार आणि गोयचे लोक वन नेशन वन इलेक्शनाक तेको दितात असे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगला. काँग्रेस गोवा फॉरवर्ड आम आदमी पक्षाच्या गोय प्रतिनिधी मंडळान वन नेशन वन इलेक्शनाक विरोध केला. कला अकादमीत आयोजित 50व्या कोकणी नाट्य स्पर्धेची भांगरा महोत्सवाची कार्यावळीत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक मुखेल सोयरे आशिले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो

0: प्रादेशिक खबर आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.
1: दोनशे 233 मिटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झा वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वेल्यान आमी उलयतात. 7:30 आनी 44 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुयात सावडेर कार्यावळ.

0: आयच्या चावडेर कार्यावळींत आयकुया नाचणी लागवड ह्या विशयाचेर शिवांगी पैदरकर हांची मयुरा भावे हांणी घेतिल्ली मुलाखत.
1: नमस्कार. नाचणी किंवा नाचणं हे एक भरडधान्य गोयचे तशेंच भारताचे एक महत्वाचे पीक. भारतान रानटी नाचणं एल्युसीन इंडिका आणि लागवड केल्लो नाचणं एल्युसीन कोराकेना असे दोन प्रकार आसात. शिवराक लोकांक प्रोटीन्साचो पुरवठो नाचणीचो जेवणांत वापर केल्यार मेळटा. जिरायत जावं भरड शेतीन हाजें म्हत्व खूब आसा. हें पीक उदक कमी आसल्यार सुद्दां उत्पन्न दिता. नाचण्यापासून भाकरी सत्व पोळे असे जायते पदार्थ करूं येतात. हातून कॅल्शियम चड असल्या कारणान हाडां घट करपाक हाजो वापर जेवणांत करतात. हांव मयुरा भावे आणि माझ्या वांगडा म्हजे वांगडी शिवांगी पैदरकर हांगा उपस्थित आसा. आयज आमी तुमकां नाचणी लागवडी बद्दल माहिती सांगतली. नाचणी बद्दल म्हाजो पहिलो प्रश्न आसा की नाचणी लागवड केन्ना करची आणि करपा खातीर जमीन कशी आसची पडटा?
2: नाचणो पीक सगळ्या तरेच्या जमनीन येता. हातून रेवट तांबडी शेकरट मातयेची आणि डोंगराची देवतीची जमीन आसपाक शकता. पश्चिम घाटातल्या डोंगराच्या जमनीन हे पीक बरे उत्पन्न दिता. दर्या कडल्यान 300 ते 900 मीटर उंचाये मेरेन हे पीक उत्पन्न बरे दिता. 21 ते 35 सेल्शियस तापमान या पिकाक मानवता. गोयांत चड करून पावसान हे पीक रोयता. नाचण्याची लागवड जून म्हयन्याच्या दुसऱ्या सुमाराक करतात ती सप्टेंबर म्हयन्याच्या 15 तारखे मेरेन करूं येता.
1: गोंया खातीर नाचण्याच्यो खंयच्यो जाती बीन शिफारस केल्ल्यो आसा?
2: हय, पयली गोंयचे लोक नाचणीचे गांवठी बीज जतनाय करून वापरताले. आतां गोंया खातीर नाचण्याच्यो 3 प्रकारच्या जातींची शिफारस केल्ली आसा. एक म्हटल्यार GPU 28, दुसरी जात ML 365 आणि तिसरी KMR 301 जावन आसा.
1: नाचणी लागवडीचे बियाणे आणि तेजी लागवड पद्धती थोडक्यान सांग.
2: नाचण्याची लागवड ही 4 प्रकारान करपाक जाता. पहिली म्हटल्यार बी पेरून. एका हेक्टराक नाचण्याचे 10 ते 15 किलो बी लागता. दुसरी ओळीन पेरणी करून 8 ते 10 किलो बी एका हेक्टराक लागता. 2 ओळी मदी अंतर हे 20 सेंटीमीटर दवरपाक जाय. तिसरी रोप लावन 3 ते 5 किलो बी एका हेक्टराक लागता. 20 बाय 10 सेंटीमीटर अंतराचेर रोप लायल्यार बी कमी लागता. 3 ते 5 किलो बी एका हेक्टराक लागता. 20 बाय 10 सेंटीमीटर अंतराचेर रोप लायल्यार बी कमी लागता. रोप 20 ते 25 दिसांचे लावपाक जाय. चड करून वांयगण हंगामान ही पद्धत वापरूं येता. भाता सारखीच SRI पद्धतीन सुद्दां नाचणो लावपाक जाता. फक्त 1.5 किलो बियाणे एका हेक्टराक लागता. 10 ते 12 दिसांचे रोप लावप आसता. शेतातले उदक कमी चड करपाक मेळपाक जाय. 25 बाय 25

0: सेंटीमीटर अंतरार लागवड करपाची आसता. 1 किलो बियाणा 1 लिटर उदक वापरून भिजलेले नाचणे एका ओल्या कपड्यांत 2 दीस सावळेन पसरून दवरप आनी कोंब आयल्या उपरांत हें बी रुजत घालपाक योग्य जाता.
1: नाचणी लागवडीच्या पयली बियाण्यांक कितें बी प्रक्रिया बीन करची पडटा?
0: हय, 10 किलो बियाणां खातीर 600 ग्राम एझोस्पिरिलम आनी 600 ग्राम PSB म्हटल्यार फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया कल्चरची प्रक्रिया केल्यार बियांची रुजून येवपाची क्षमता वाडटा.
1: म्हाका एक सांग, ह्या पिका मदी नडणी, उदक आनी खत वेवस्थापन कशा पद्दतीन करचे?
0: तण नियंत्रणा बद्दल जर म्हटले जाल्यार बी किल्लत घातल्या उपरांत दर 10 दिसा आनी रोप लायल्या उपरांत दर 20 दिसा हातीन नडणी काडची पडटा. उदक वेवस्थापना बद्दल उलयताना नाचणे लागवड गोंयांत पावसा दिसांनी करता, त्या खातीर उदक दिवपाची गरज आसना. पूण जर सामकेच सुके जाले जाल्यार उदकाची वेवस्था करप गरजेचे आसता. बी किल्लत घातल्या उपरांत रोकडीच जर जमनीन ओलसाण ना जाल्यार हलकेशें उदक दिवचें पडटा. 7 ते 10 दिसांच्या अंतरान शिंपणे दिवपाक जाय. वांयगण हंगामांत उदक चड दिवपाक जाय तर श्री पद्दतीन लायले जाल्यार उदक लावन सुकोवपाक जाय. नाचणे पिकाक चड खताची गरज आसना. लावच्या पयली गायनूळ खत 1000 स्क्वेअर मिटरा खातीर 30 ते 40 किलो घालपाचे. जमनीन ढकसाण आसा जाल्यार चुनो 50 किलो आनी नीम केक 20 किलो घालपाचो. 1000 स्क्वेअर मिटरा खातीर खत मात्रा ही अशी शिफारस केल्ली आसा. सिंगल सुपरफॉस्फेट 20 किलोग्राम, युरिया 12 किलोग्राम आनी पॉटॅश 5 किलोग्राम लागवडीच्या वेळार वापरपाक जाता. जर तुम्ही सेंद्रीय पद्धतीन लागवड करपाक सोदता जाल्यार जीवामृत, पंचगव्य दर 15 दिसांच्या अंतरान वापरूं येता.
1: खंयच्याय पिकावळीन कीड किंवा रोग हो लागताच. नाचण्या मदीं सुद्दा कीड आनी रोग लागपाक जायना किंवा ताजो प्रादुर्भाव जावपाक नाका म्हणून कितें काळजी घेवची पडटा?
0: नाचणे पिकाक 2 तरेचे रोग गोंयांत दिसून येता. एक म्हटल्यार कर्प आनी दुसरो मोजाईक डिसीस म्हटल्यार विशाणू रोग. किडी म्हटल्यार एफिड आनी पानां गुटलोपी अळी दिसून येता. कर्प हो रोग नाचण्याच्या झाडाच्या खोडार ठिपके येता, तशेंच रोप एकदम सुकोवन वता. विशाणू रोगान पानांचो आकार मुड्डिल्ल्या भशेन जाता, मदींच हळडुवे दाग दिसता आनी उत्पन्नाचेर परिणाम जाता. हो रोग थ्रिप्स, एफिड अशा किडीक लागून जाता. रोग आनी किडीचे नियंत्रणा खातीर एकात्मिक पद्दत अवलंबन करपाक जाता. ट्रायकोडर्मा 10 ग्राम किलोक वापरून बीज प्रक्रिया करची, तशेंच गांडूळ खतान मिश्रण करून 2.5 किलो ट्रायकोडर्मा 1 हेक्टराक वापरचो. ज्या शेतान हो रोग जाला थंचे बियाणे वापरपाक जायना. रोग जाल्या उपरांत ट्रायसायक्लोझॉल हे रोगनाशक 1 ग्राम 1 लिटर उदकान घालून फवारणी करपाची सुद्धा शिफारस आसा. बियाणे बरे वापरप तशेंच रोगाक विरोध करपी जाती लावप गरजेचे. थ्रिप्स, एफिड अशा किड्या खातीर क्लोरोपायरिफॉस 1 मिलीलिटर उदकान घालून फवारो मारप. दशपर्णी अर्क, निमास्त्र यासारख्या सेंद्रीय कीटकनाशकांची फवारणी करपाक जाता.
1: नाचणीची लागवड केल्या उपरांत साधारण कितल्या दिसांनी हे पीक काढणी खातीर किंवा लुवपा खातीर तयार जाता आनी उत्पन्न कितले मेळटा?
0: जातीनुसार नाचणो 90 ते 120 दिसांनी काढपाक मेळटा. कणसांक हळडुवो मातीचो रंग आयल्या उपरांत काडपाची. 2 फावटी तोडणी केल्यार चड बरे. नाचणो काडून सुकोवपाक जाय. उदकाचे प्रमाण 10 ते 12% उरपाक जाय. तिरफळाची पावडर ना जाल्यार बोरीक एसिड पावडर घालून दवरले जाल्यार नाचणो साठवून दवरूं येता. हे पीक डोंगरार आंतरपीक म्हणून शेतकऱ्यांनी घेतल्यार खूब फायदो जाता. सुमारे 30 ते 45 क्विंटल उत्पादन प्रति हेक्टरी मेळटा.
1: नाचण्यान प्रोटीन, फायबर आनी हेर आवश्यक पदार्थ चड असल्या कारणान आता हेका खूब मागणी आसा. हाज्या पासून जायते चविष्ट पदार्थ करूं येता. अशा पद्धतीन आमी जर नाचण्याची लागवड केली जावं बाकीच्या पिकांची लागवड केली जाल्यार

0: वेळा आमी आमचे गोय नक्कीच स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर करपाक शकतले.
1: आता समी सावडेर कार्यावळीत नाचणे एक भरड धान्य तसेच नाचण्याची लागवड या विषयाचेर शिवांगी पैदरकर हाणी दिल्ली माहिती निकतीस आम्ही ऐकली.
2: नमस्कार, हांव अनिता दत्ताराम शेटकर वरगाव माशेलांतल्यान आयल्यात. आमी स्वस्तीक सेल्फ हेल्प ग्रुप वरगोवच्यान आमी फुगडी सादर करपाक आयल्या. तुमच्या मुखार आमी फुगडी सादर करतात. हातून वांटे घेवपी कलाकार आसा माधवी शेटकर, शांती शेटकर, निर्मला शेटकर, रक्षंदा भगत, सुगंधा भगत, अनिता शेटकर, रजनी गांवकर, शर्मिला भगत, उषा शेटकर, विभूती गांवकर, विद्या शेटकर, नेत्रा गांवकर.

फाल्यां सांजे 5 वरां जावन 30 मिनटांचेर मराठीतल्या युवाणी कार्यावळीत सोशल मिडियाचे भूल भुलैया या विशयाचेर सलुजा रावल हांचे भाषण. सांजे 7 वरां जावन 30 मिनटांचेर सावडेर कार्यावळीत आयकूंक रावात श्री गुरुकृपा संगीत संस्कृतीक संस्था नागेश महारुद्र भजने मंडळ कुडका बांबोळी हांची भजनाची कार्यावळ. आता बरोबर 8:05 वर ऐकूया मराठीतून बातम्या ज्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहेत.

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार गुंतवणूक शिक्षण तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे

0: प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं. दोन दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची

0: आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले दोन दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 टप्पा पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .33° म्हणजेच 1287 किलो अडसा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. 8:15 आणि 10 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकूया गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

अनुप जलोठ आणि सांगाती आणि गायली गजल निघतीस तुम्ही ऐकली. आता तुमकां आयकूंक दिता गुलशन कुमार हांच्या आवाजांतल्यान फुडली गजल.

उषा आमोणकरांच्या आवाजातल्यानी गझल निकतीस तुमकां आयकूंक दिली. आतां आयकुया आशा भोसले यांच्या आवाजांतल्यान मुखावयली गझल.

आशा भोसले हांच्या वसलेनी गजल निकतीच तुमकां आयकपाक दिली. आतां आयकुया कुमार सानू हांच्या वसांतल्यान मुखावयली गजल.

0: कुमार सानू आणि गायल्या ह्या गझलेतल्यान आयची गीत गझल ही हिंदी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता. इश्टानो 8 वरां जावन 45 मिनटांचेर आयकूंक रावात समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज एट 9 स्पॉटलायट 9 वरां जावन 15 मिनटांचेर आयकूंक मेळटली. करंट अफेर्स 9 वरां जावन 30 मिनटांचेर. 10 वरांचेर आयकूंक रावात मनपसंद गीती आनी 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेली ही सभा सोंपतली.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आणि आस्वाद घ्या.

0: नमस्कार।
1: दोनशे 33° 1' म्हणजेच 1287 kV आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून आम्ही बोलत आहोत। श्रोते हो, आता 10 वाजले आहेत। आता ऐकूया मनपसंत गीतांचा कार्यक्रम।

श्रोती हो, तुम्हाला जर आमच्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर 8380071054 8380071054 या नंबरवर आम्हाला त्वरित संपर्क साधा. आजच्या मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात मी तुमच्यासोबत आहे आर जे समीक्षा. तर आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात एक गाणं.

भाऊबीज चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्यासाठी छत्तीसगडवरून महाराज कीर्तनपुरी गोस्वामी, लक्ष्मीदेवी गोस्वामी, जोगेशपुरी ट्विंकल, डिंपल, मीनाक्षी, निशा, तुलसी आणि दिशा गोस्वामी यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातून हे गाणं.

रोज तुझ्या डोळ्यात या गाण्यासाठी हातकणंगले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरवरून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे, तसेच तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्ष कांबळे व अरुण येळगुटकर यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया हे गाणं रोज तुझ्या डोळ्यात.

सुधीर फडके यांनी गायलेल्या या गाण्यासाठी आकाशी झेप घेरे पाखरा या गाण्यासाठी श्रोते सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर इथून किशोर वडतरकर, शुभम वड

वडतकर, पुन्नू वडतकर यांनी या गाण्याला फरमाईश केलेली आहे. तर आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आकाशी झेप घेरे पाखरा हे गाणं.

तन्मयी भिडे यांनी गायलेल्या पुढील गाण्यासाठी वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरवरून विजय चौहान इंदूरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदूरकर, अंकिता चौहान, अनिकेत चौहान, किवलेगाव पुण्यावरून अंकिता कांबळी सैदापूरकर, विजय कांबळे सैदापूरकर, बेबी शौर्या श्रेयस कांबळे, कल्याण मुंबईवरून डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता सुर्वे, प्रकाश सुर्वे, घाटकोपर मुंबईवरून वैभव चौहान, आभीर चौहान, भीमराव चौहान, सुजाता चौहान यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे.

पुढील गाण्यासाठी विठ्ठला तू वेडा कुंभार या गाण्यासाठी पळशी बुजरुक तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा इथून विजय शेगोकार, रेणुका शेगोकार, ऋषिकेश शेगोकार, जयश्री शेगोकार आणि देव शेगोकार यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात तू वेडा कुंभार हे गाणं.

शंकर यांनी गायलेल्या गाण्यासाठी यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे आणि अर्पिताजी यांनी फरमाइश केलेली आहे. तर आता ऐकूया केतकी माटेगावकर यांच्या आवाजात पुन्हा एकदा हे गाणं.

साखळीतून देविदास गावस यांनी रिमझिमत्या पावसात या गाण्यासाठी आपली फरमाइश कळवलेली आहे. तर आता ऐकूया रिमझिमत्या पावसात हे गाणं.

मलपण सत्तरीवरून नवलू वरख यांनी याड लागल या गाण्यासाठी आपली आवड कळवलेली आहे. तर आता ऐकूया अजय अतुल यांनी गायलेलं याड लागलं हे गाणं.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या पुढील गाण्यासाठी ग्राम जसवाडी खंडवा मध्य प्रदेशवरून दुर्गेश नागनपुरे, वंदना, बाबू दिव्यांश आणि सूरज कुमार, तसेच तहसील महेश्वरवरून प्रेमलाल वर्मा, निकेश धर्मेंद्र आणि ममताबाई वर्मा, सूरज वर्मा, ऋषभ कनक आणि भावना वर्मा यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. तर आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातून पुढील गाणं.

अनुराधा मराठे यांनी गायलेल्या पुढील गाण्यासाठी योगीराज मस्के, श्रीहरी मस्के, इंदुमती मस्के, कविता मस्के, मोहन मस्के, कुशल मस्के, विशाल मस्के, मल्हार मस्के, श्याम मस्के आणि गोविंद मस्के.